कर कर अगवे पहेस पहे पाठ पढ़ियो अर वेद विचार्यो निवल पयंगम साधे